ही कमलमा निवास करणारा, कमल धारण करणारा, श्वेत वस्त्र, श्वेत चंदन आणि श्वेत मालावती शोभता ही मनोहारिणी विष्णुप्रिये, त्रिभुवनमा वैभव आपणारा ही भगवती लक्ष्मी अमारा उपर प्रसन्न था, प्रसन्न था।

तो शक्रानी स्तुती पण किती सुंदर बहु जाणी ती शी. ओम शक्रादय सुरगणा हे श्लोक तू जाणीतोस. नमतीक पद्य द्वारा वंदना करिये या श्री स्व